0: www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाष्य तंत्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। आगामिनः ब्रिक्स शिखर सम्मेलनस्य पूर्वांगरूपेण मुंबईयां ब्रिक्स वित्तमंत्रिणां केन्द्रीय बैंक नियामकानां च अंतिमा महत्वपूर्णा संगोष्ठी साम्प्रतं प्रचलति। अस्मिन् वर्षे ब्रिक्स वित्तधारायाः मुख्य विषयः दृढतायै नवीनीकरणाय सहयोगाय शाश्वत विकासाय च निर्माणम् इति निर्धारितमस्ति। अस्याः श्रृङ्खलायाः पूर्वतनं समुपवेशनं गतमासे जयपुराभिधाने नगरे सञ्जातम्। मुम्बईनगरे निर्धारित अन्तिमोपवेशनात् प्राक् केन्द्रीय वित्तमन्त्रिणा निर्मला सीतारमण इत्यनया ब्रिक्स वित्तमार्गस्य प्रमुखनिष्कर्षाणां सविस्तरा समीक्षा व्यधायि। चीनदेशस्य शंघाई नगरे अस्मिन् मासे 22 दिनांकतः 27 दिनांकं यावत् आयोज्यमानायां 48वीं विश्वकौशलस्पर्धायां भारतं प्रथमवारं एकादशसु नवीनासु कौशलश्रेणीषु भागं ग्रहीष्यति। कौशलविकास उद्यमिता मन्त्रालयः प्रत्यपादयत् यत् स्किल इंडिया दलं 64 कौशलेभ्यः 63 कौशलेषु प्रायः 70 प्रतियोगिनां दलेन सह सहभागितां विधास्यति। मन्त्रालयस्यानुसारं एषा अद्यावधि विश्वकौशलस्पर्धायां भारतस्य अत्यन्तं विविधतापूर्णयुता सहभागिता अस्ति। एतासु एकादश नवीनश्रेणीषु दन्तकृत्रिम अङ्गनिर्माणं, डिजिटल इंटरैक्टिव मीडिया डिजाइन इत्यादयः विषयाः समाविष्टाः। भारतस्य सहभागिता विषये वदन्त्या कौशल विकास उद्यमिता मंत्रालयस्य सचिवया देवश्री मुखर्जी वर्यया उक्तं यत् एतासु नवीनासु श्रेणीषु भारतस्य सहभागिता देशस्य कौशल पारिस्थितिकी तंत्रस्य भविष्योन्मुखतां वैश्विक प्रासंगिकतां च दर्शयति। सा एतदपि उक्तवती यत् दृढ सहयोगेन सर्वकारः यूनां कृते आत्मविश्वासेन वैश्विक प्रतिस्पर्धायाम् अवतीर्य उत्तम मानकान् प्राप्तुं मार्गं प्रशस्तं करोति। राजस्व गुप्तचर निदेशालयेन विगत पक्षद्वये देशव्यापी अभियानेषु प्रायः 40-700 किलोग्राम परिमितं गांजा चरसादि मादक द्रव्यं गृहीतम्। प्रवर्तन निदेशालयेन कर्नाटक राज्ये 18 स्थानेषु सघनान्वेषणं विहितम्। एतेषु राज्यस्य लोकनिर्माण मन्त्रिणः सतीश जारकीहोली इत्यस्य, तस्य पुत्र्याः सहैव लोकसभा सांसद प्रियंका जारकीहोली इत्यस्याः आवासः अन्तर्भवति। राष्ट्रिय राजधानी क्षेत्राय तन्निकटवर्ति क्षेत्रेभ्यश्च वायुगुणवत्ता प्रबंधन आयोगेन उद्घोषितं यत् आयोगस्य संवैधानिक निर्देशानां प्रभावी कार्यान्वयनं एनसीआर क्षेत्रे वायु प्रदूषणस्य निवारणाय शमनाय च अत्यन्तं निर्णायकम् अस्ति। अहमदाबादे प्रचलन्त्याः विश्व दिव्यांग धनुर्क्रीडायाः अन्तिमे दिवसे भारतेन उत्कृष्ट प्रदर्शनेन 2 स्वर्णपदके 4 च कांस्य पदकानि स्वायत्तीकृतानि। इति वार्ताः।
1: ഇനി 6:30 പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: ആകാശവാണി. നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് മഹേഷ് ദിവാകരൻ. പ്രധാന വാർത്തകൾ. 4-വരി പാതയ്ക്കായുള്ള 7 പുതിയ ഹൈഡെൻസിറ്റി റെയിൽവേ നെറ്റ്വർക്കുകൾക്ക് കേന്ദ്രമന്ത്രിസഭായോഗം അംഗീകാരം നൽകി. സംസ്ഥാന ബജറ്റിൽ പ്രഖ്യാപിച്ച പദ്ധതികൾ നടപ്പിലാക്കാൻ പുതിയ സംവിധാനം ആരംഭിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. പോഷകാഹാരക്കുറവ് പരിഹരിക്കുന്നതിന് കുടുംബങ്ങളുടെ ഭക്ഷണശീലങ്ങളിലും സമൂഹത്തിന്റെ സമീപനങ്ങളിലും മാറ്റമുണ്ടാകണമെന്ന് മന്ത്രി ബിന്ദു കൃഷ്ണ. സംസ്ഥാന സർക്കാരിന്റെ 100-ദിന കർമ്മ പരിപാടികളുടെ ഭാഗമായി പട്ടയമേളയ്ക്ക് മറ്റന്നാൾ തൃശൂരിൽ തുടക്കമാകും. ബസ്സുകളുടെ ഇന്ധനക്ഷമത വർദ്ധിപ്പിക്കുന്നതിനുള്ള സമഗ്ര പദ്ധതിയായ പ്രോജക്ട് സൂര്യ KSRTC നടപ്പാക്കുന്നു. സംസ്ഥാനത്ത് അന്തരീക്ഷ താപനില ഉയർന്ന നിലയിൽ തുടരുന്നു. നാളെ ചിലയിടങ്ങളിൽ മഴയ്ക്ക് സാധ്യതയുണ്ടെന്ന് കാലാവസ്ഥാ വകുപ്പ്. വാർത്തകൾ വിശദമായി. 4-വരി പാതയ്ക്കായി 7 ഹൈഡെൻസിറ്റി റെയിൽവേ